कनेकले पनि मस पेगु छु भन्ने पनि आति बेजाले पनि ओ सुगिन लै जोलो खने नले पनि उ बनि नाउ सिखले वगा ल पनि वगा कोके कुबे खने ल पनि उन्नो लवाज इन पुंडो कुबे खने ल पनि उन कनि सो ल पनि वगा क्वाला ए कुबे खने ल पनि उसलिंदिले ल पनि उन्दुंकुलु Jessica ogona lapana bezalwa osukuni la izolo sinje happy birthday oh so happy belated birthday kubona kanike lapana mesulile laphambili lapana sibheka ukuthi obani lapana bazalwayo ke namhlanje kumhla ka 1 September lapana kunyaka lapana ka 2026 Stella lapana ukuthi kukhona bani na usiyanda lapana O'Brien kube khona lapana usinqobile lapana umakapane kube khona lapana uthobile lapana umbayanda kube khona lapana ukhethiwe lapana umakhathini kube khona lapana Mr. Sachin Naidu kube khona lapana untokozo lapana umtsalane Steve Valengayi lapana ukendi lapana masukude